हर साधे नाल वाहे गुरु ते आमदी, हर साधे नाल वाहे गुरु ते आमदी, गुरु चरना च सुरती टिका, हर साधे नाल वाहे गुरु।